0: Let's do cha-cha-cha. Me and you cha-cha-cha doo-doo.
1: Cha-cha-cha.
0: Ek do cha-cha-cha. Aise bahut acha. Ek do cha-cha-cha doo-doo.
1: Cha-cha-cha. Cha-cha-cha.
0: एक कदम आगे चा चा चा, एक कदम पीछे चा चा चा, एक कदम आगे चा चा चा, एक कदम पीछे।